0: काय लगेच काय? अरे लगेच लगेच सत्यसाईंच्या दर्शनाला जायचं निजायचं आनंद पोटात माझ्या.
1: काय रे कुठं पडतील की काय?
0: अरे तिकडंच जायचं.